0: सम्माननं पुरस्कारांच शताधिकेभ्यः कलाविद्भ्यः प्रदत्तवती। एते पुरस्काराः भारतस्य प्रदर्शन कलासु उत्कृष्टं निरन्तरं च योगदानं अभिनन्दति। एतेषु संगीतं, नृत्यं, नाट्यं, लोककलाः, जनजातीयकलाः, पुत्तलिक्कीकला, पारम्परिकनाट्यम् अथ अन्ये सम्बद्धाः कलाविधयः च सम्मिलिताः सन्ति। अस्मिन् अवसरे राष्ट्रपति अवोचत् यत् पुरस्कारालङ्कृताः कलाकाराः आधुनिकभारतस्य प्रतिभायाः समर्पणस्य च प्रतिनिधयः सन्ति।
1: जो कलाकार आज सम्मानित हुए हैं, वे मिलकर भारत का एक सांस्कृतिक मानचित्र प्रस्तुत करते हैं। ऐसा मानचित्र जिसमें इस देश की मिट्टी से उपजे कथाएं और गीत जुड़े हैं, विविधता से भरी इस धरती के नृत्य और उत्सव समाया हुआ है। इसकी भाषा बोलियों की सदियों से बनती आ रही संस्कृतियों की वही बसी हुई है।
0: चीन रूस देशाभ्याम अस्मिन् वर्षे ब्रिक्स समूहस्य अध्यक्षतां कुर्वते भारतदेशाय स्वकीयं पूर्ण समर्थनं प्रदत्तम्। नवदिल्ल्याम् आयोजितायां गोलमेज चर्चायां चीनस्य राजदूतः शू फेइहोंग अथ च रूसस्य प्रतिनिधिः रोमन बाबुश्किन इत्येतौ भागम् अगृह्णिताम्। अस्मिन् वर्षे भारतस्य अध्यक्षतायाः मुख्य विषयाः सुदृढता, नवोन्मेषः, सहयोगः, सततश्च चेत्यादयः भविष्यन्ति। अमेरिका देशस्य बहूनि राज्यानि अगस्त मासस्य 15 दिनांकं इंडिया डे इति रूपेण आचरितुं विशेष घोषणाः कुर्वन्ति। अनेन भारतस्य स्वतंत्रतायाः, समृद्ध न्यायस्य, न्यासस्य विविधतायाः अथ च अमेरिकी समाजे भारतीय अमेरिकी समुदायस्य वर्धमान योगदानस्य उत्सवः आचर्यते। न्यूयॉर्क, न्यूजर्सी राज्यानाम् अनन्तरं डेलावेयर राज्यम् अस्यां श्रृंखलायां नवीनतमं स्थानं भजते। डेलावेयर राज्यस्य राज्यपालः मैथ्यू मायरः एतस्मिन् घोषणापत्रे हस्ताक्षरं विधाय राज्यस्य सर्वान् नागरिकान् उत्साहपूर्वकं भारतदिवसम् आचरितुं सोत्साहम् आह्वानम् अकरोत्। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य समाजोद्धार अहिल्याबाई होल्कर इत्यस्याः पुण्यतिथौ तस्यै श्रद्धाञ्जलिम् अर्पितवान्। सामाजिक सञ्चारपटले प्रकाशिते एकस्मिन् सन्देशे श्रीशाहः उक्तवान् यत् अहिल्याबाई होल्कर महिलानां शिक्षायाः, विधवा पुनर्विवाहस्य च प्रोत्साहनद्वारा महिलानां सशक्तीकरणे सा अनन्यं योगदानं प्रदत्तवती। सा लोककल्याणाय न्यायस्य च कृते, सुशासनस्य च कृते आदर्शं स्थापितवती। अस्मिन् अवसरे रक्षामन्त्री राजनाथसिंहः अवोचत् यत् अहिल्याबाई होल्कर जनकेन्द्रितशासनस्य असाधारणोद्धारणम् उपस्थापितवती इति वार्ताः।
2: आकाशवाणी ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲಾ ವಾರ್ತಾಪತ್ರ, ಬರೆದವರು ಸುರೇಶ್ ಡಿ ಪಳ್ಳಿ, ಓದುತ್ತಿರುವವರು ಸಹನ. ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ಮಳೆಯಾಗುತ್ತಿದೆ. ಎಡೆಬಿಡದೆ ಸುರಿಯುವ ಮಳೆಯಿಂದಾಗಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜೀವನದಿಗಳು ಮೈದುಂಬಿ ಹರಿಯುತ್ತಿವೆ. ನೇತ್ರಾವತಿ, ಕುಮಾರಧಾರ, ಫಲ್ಗುಣಿ ನದಿಗಳಲ್ಲಿ ನೀರಿನ ಒಳಹರಿವು ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದು ಜೀವಕಳೆ ಪಡೆದುಕೊಂಡಿವೆ. ಮುಂಗಾರಿನ ಪರಿಣಾಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯವೂ ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದು ಬರುವ ಪ್ರವಾಸಿಗರು, ಚಾರಣಿಗರ ಸಂಖ್ಯೆ ಅಧಿಕಗೊಂಡಿದೆ. ಬೆಟ್ಟಗುಡ್ಡಗಳ ಮೇಲೆ ಹರಡಿಕೊಂಡಿರುವ ಹಸಿರು, ತುಂಬಿ ಹರಿಯುತ್ತಿರುವ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ನದಿ ತೊರೆಗಳು ಹಾಗೂ ಜಲಪಾತಗಳಿಂದ ಜಿಲ್ಲೆಯ ಸೌಂದರ್ಯಕ್ಕೆ ಮತ್ತಷ್ಟು ಮೆರುಗು ಬಂದಿದೆ. ಚಾರ್ಮಾಡಿ, ಶಿರಾಡಿ, ಬಿಸಿಲೆ ಹಾಗೂ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಭಾಗದ ಘಟ್ಟ ಪ್ರದೇಶಗಳು ಹಚ್ಚ ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತಿವೆ. ಮಳೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಸುರಿಯುತ್ತಿದ್ದರೂ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ಮಳೆ ಕೊರತೆ ಕಂಡುಬಂದಿದೆ. ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕೆ ಸರಾಸರಿ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ತೀವ್ರ ಇಳಿಮುಖವಾಗಿದೆ. ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಜನವರಿಯಿಂದ ಆಗಸ್ಟ್ 12ರವರೆಗೆ ಸರಾಸರಿ 2814.0 mm ಮಳೆಯಾಗುತ್ತಿದ್ದು ಈ ಬಾರಿ 2084.3 mm ಮಾತ್ರ ಮಳೆಯಾಗಿದೆ. 729.7 mm ಮಳೆ ಕೊರತೆಯಾಗಿದೆ. ಪ್ರಾಕೃತಿಕ ವಿಕೋಪದಿಂದಾಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 6 ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದು 7 ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಒಟ್ಟು 592 ಮನೆಗಳಿಗೆ ಹಾನಿಯಾಗಿದೆ. ಈ ಪೈಕಿ 17 ಮನೆಗಳು ಸಂಪೂರ್ಣ ಕುಸಿದಿವೆ. ಸತತವಾಗಿ ಸುರಿಯುತ್ತಿರುವ ಮಳೆಯಿಂದಾಗಿ 17.118 ಹೆಕ್ಟೇರ್ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿನ ತೋಟಗಾರಿಕಾ ಬೆಳೆಗಳು ನಾಶ.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। ಕೃಷಿ ಎಂ ಕಿಸಾನ್ ಕಲ್ಯಾಣ ಮಂತ್ರಾಲಯ, ಭಾರತ ಸರ್ಕಾರ.
6: ಎಲ್ಲ ರೈತ ಬಾಂಧವರಿಗೂ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ಇವತ್ತು ನಾವು ಮಳೆಯಾಶ್ರಿತ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಮಣ್ಣು ಮತ್ತು ನೀರಿನ ಸಂರಕ್ಷಣೆ ಈ ವಿಷಯ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ಕೃಷಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಬೇಸಾಯ ಶಾಸ್ತ್ರ ವಿಭಾಗದ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರಾದ ಡಾಕ್ಟರ್